हा जी, हा समय न वापसि अची चुका आहियूं प्रोग्राम रोशन सुबुह में, ऐं प्रोग्राम रोशन सुबुह मां ॿुधो पिया जी एफ एम 88 जे नेटवर्क तां, जंहिंमें सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ासि, मोरो, मेहरापुर, सकरंड, मटियारी ऐं मातली स्टेशन तां तव्हां असांजो प्रोग्राम ॿुधो पिया। ऐं मां जो आर जे अवां जो मेज़बान नेमत अलाह जूणे जो साईं मुंहिंजा चवंदा आहिनि त दुनिया गोल आहे, छो त दुनिया जो जेको नक्शो आहे उहो बि गोल आहे। ऐं ईअं बि चवंदा आहिनि त जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, पर चवंदा आहिनि त दुनिया गोल कीअं आहे। को मिसाल ॾिजे त कंहिं हिकिड़े ॾाहे मिसाल ॾिनो त जेको कूओ आहे उहो हमेशह डिॼंदो आहे ॿिली खां, ऐं वरी ॿिली डिॼंदी आहे कुते खां। ऐं इहो हिकिड़ो लतीफ़ो मज़ाया बि आहे त वरी जेको आहे सो कुतो डिॼंदो आहे इंसान खां, पर जेको असांजो इंसान माण्हू आहे उहो वरी थोरो लहराईंदो आहे घरवारीअ खां, ऐं घरवारी खां डिॼंदो आहे। पर वरी साॻो इहा ॻाल्हि चऊं था त जेका घरवारी आहे, जेका ज़ाल आहे, औरत आहे, उहा वरी डिॼंदी आहे कुएं खां। त ॻाल्हि फिरी आई साॻो ई कुएं ते, त चवनि था इहो मिसाल आहे त दुनिया गोल आहे, ऐं दुनिया ग्लोबल विलेज आहे, हिकु जॻह ते आहे। ऐं अॼोकी जेका इंटरनेट ते असां ॾिसूं पिया त हर शइ हिकिड़ी पंहिंजो कोठी में अची वई आहे, हिकिड़े हथ में अची वई आहे, ऐं दुनिया असांजे पंहिंजो ॾिसणु वाइसण जे लाइ पूरे बिल्कुलु हिकिड़ी नंढी जॻह में असांखे ॾिसणु वटां आहे ऐं ॾिसी सघूं था। तॾहिं चवंदा आहिनि त हिकिड़ी दुनिया गोल आहे।

साईं मुंहिंजा औरत वॾे खां वॾो मौज़ू आहे, दुनिया जो अदब साइंस ऐं मज़हब ते बि हावी रही आहे। औरत चवंदा आहिनि त ईजादुनि जी माउ आहे, नज़म ऐं कहाणी जो वजूदु विझंदड़ बि औरत आहे। औरत घरु आहे, औरत थांव आहे, औरत थान आहे, औरत थाक आहे, औरत ढक आहे, औरत ढुक आहे, औरत रुत आहे, औरत सत आहे, औरत साव आहे, औरत वेसाव आहे, औरत माव आहे, ऐं औरत छा छा आहे, छा छा नाहे। समुझा पुकारे निंड मां थी हुअ, पुकारे निंड मां थी हुअ, उथारे निंड मां थी हुअ, खुलियल ख़्वाब जी खिड़की निहारे निंड मां थी हुअ, पखियुनि वांगुरु अखियुनि मां कीअं, पखियुनि वांगुरु अखियुनि मां कीअं उॾारे निंड मां थी हुआ।

तव्हांजा प्रोग्राम रोशन सुबुह जारी ऐं सारी आहे. तव्हांजो असांजो साथ रहंदो ठीकु जारे वॻे ते कॾहिं बि न वञिजो. हिन त हलूं पिया न्यूज़ ब्रेक ऐं कमर्शियल ब्रेक जी तरफ़, वरी वापसि ईंदासीं.